गुरमुख होवे सो सदा सलाहे मिल साचे सुख पाएंदा मिल साचे सुख पाएंदा अनेक जतन करे इंद्री वस ना होई काम क्रोध जले सब कोई सतगुरु सेवे।

एक समय सब जग तो वरतै विरला एक पछाणे शब्द मरै ता सब किछ सूझै अन दिन एको जाने जिसनो नदर करे सोई जन बूझै होर कह